적이다! 제패시오! 어젠 거둬서 있게 나온다! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악! 으악!